0: अफिस बागदबा डिस्ट्रिक्टआ जाबाय तामुलपुर
1: तामुलपुर गोजोननाय थाबाय नोंथाङा सासे नोंथांमोननि ओनसोलाव राफोद आबादारि महरै मुं दङ गिबियावनो नोंथाङा बै पटल आबादखौ मावनो थाखाय सोरनिबा प्राय थुलुंगा मोन्दोंमोन ना नोंथाङा गावनो गोसो जानानै बे पटल आबादखौ मावनो लाजेनदोंमोन
0: गिबियाव आङो खाथि खाला गामिफोराव पटल आबाद मावनाय दङमोन गोबां सुबुङानो पटल आबाद मावनानै डेभलप जानायखौ नुदों बेवहाय आंबो गोसो गुदुंमोन नालाय आबादखौ नुनानै मावनो पटल आबादखौ बिदिनो एसे रोंनायफोरनियाव सोंबाय बिधानफोरखौ मा रकम गायनांगौ हाफोरखौ मा रकम खालामनांगौ बायदिसिना मोजां मोजां बिथिंखौ बिथांमोनाबो एसे फोरोंबाय फोरोंनानै बिदिनो आंबो दा पटल आबाद मावनाय जाबाय
1: गोजोन्नाय थाबाय नोंथां दा नोंथाङा बुंदों गिबियावनो बे पटल जा माने आबाद मावनाय जायो बे पटलनि जा जाथो मा मा जाथो दङ एबा बेनिनो बबे मोनसे जाथोखौ नोंथाङा दायो मावदों
0: आङो दायो पटलाथ' गोबां जात दङ हानिबो जात सांआव गायग्रा जात दायो आं सांनि जात मावदों जातनि मुङा जाबाय राजेन्द्र बन पटलनि मुङा जाबाय
1: मावनाय
0: जादों
1: बेखौ हायावबो मावजायो
0: सांसायावबो
1: मावजायो दा नोंथाङा गिबियावनो फोरमायदो बे आबादखौ मावनो थाखाय नोंथाङा गिबियावनो माबायदि हाखौ सायख'नानै लानांगौ जायो आरो बेनि थाखाय सिगांग्रो मा मा थियारि जाग्रो गोनां जायो
0: गिबियावनो जोङो हाखौ जुन जुलाइ माहनिफ्राय साफा सुफा खालामनानै हालेवना लानांगौ लानानै एसे हाखौ फेसावनांगौ फेसावना हासार थासार होनानै लायो जों गोबोरखि हासार इउरिया सुपार बायदिसिना मिक्स खालामनानै फेसावना लायो हाखौ बेनि उनाव जातखौ नायनानै जों मोजां माबानानै आगस्ट बा सेप्टेम्बर बे माहायाव एसे गुदुं जायो नालाय बोथोरा गुदुं दिनाव गायोब्ला थाब बिफां रज'नो हायो बेनिखायनो बे समावनो जों बे दुइ माहा मथामथि आगस्ट जुन जुलाइ आगस्ट सेप्टेम्बर आगस्ट बा सेप्टेम्बर बे माह मोननैयाव गायनाय जायो आरो
1: गायनाय जायो एबा जावनाय जायो
0: जागायनाय जायो
1: बेखौ बेदरनिफ्राय गायो ना बेगरनिफ्राय गायो ना माबायदि बोरै दालायनिफ्राय गायो खोनासंग्रि बिथांमोना बेखौ मिथिना मोनोब्ला एसे मोजां जायो
0: जोङो दायो गायो बिफांखौ दा गोदाव सिगां आगोलाव मावखानाय थायो नालाय बिनि बिफांखौ दाननानै एसे गोलाव गोलाव गान्थि थानाय माबा बिफांखौ कमसे कम दसता पन्द्रतासो गान्थि थानांगोन आरो बेखौ गायनानै रिं खालामनानै एसे हाखौ कमसे कम पन्द्र बा षोल्ल' सेन्टिमिटारसो सिङाव गाथा खालामबाय माबा एसे
1: गुदुं खालामनानै
0: फबना दोननांगौ फबनानै एसे खर' मोनसे दिहुनबाबो जायो खर' मोननै दिहुनबाबो जायो बिदि आरो
1: बेनिफ्राय बेसेबांसो फुलि अरो एबा दंफां ओंखारो
0: बेयाव गिबियाव जाय माबानिफ्राय गान्थि मोनफ्राम थाङो नालाय इथिंबो इथिंबो मोननै खर' दिहुनबा खर' मोननैथिं मथामथि थनै थरथाम थब्रै फासाव बिदि ओंखारो आरो ओंखारनानै बेखौ जों बै माबालागै डिसेम्बर नभेम्बर बा डिसेम्बरहालागै जों बेखौ लाखिनांगोन लाखिना बेनिफ्राय जानुवारि सम मोनोब्ला बेखौ जों गोदान बिफां बनायगोन आरो हास'नानै गोदान बिफां बेनिफ्राय आरो गोबां गोदान बिफां ओंखारगोन गोदान बिफाङाव मथामथि ओंखारो बहुत दस बिस दालबो ओंखारनानै बेखौ जों हिसाब खालामनानै लाखिनाय जायो फांसे बिफाङाव मथामथि आठ दाल दस दाल बिदि लाखियो आरो
1: माने बिनि गायनायनि बा जावैनायनि जा फारागथि गोजान जाबाया जान्थाय बेसेबां गोजानाव बेखौ गायनाय जायो डिस्टेन्स
0: दायो आं गायनाया डिस्टेन्सा जाबाय
1: दुइ मिटार गोजान
0: गायो आरो बांद्राय एसे खाथि जायोबा थाब माननाय मानलानाय आबाद नालाय ओरै थायनायाव थब थायखांनानै मानलाजोबो आरो एसे खस्थ' जायो आरो माबानायाव
1: बिदियाव नोंथां बे जा गायजेननाय सम एबा जावैनाय सम बे समावहाय नोंथाङा बै फुलिनि देरनायनि थाखाय बा दंफांनि बोलोनि थाखाय मा मा हासार मा मा मुलै माबाफोर बेबायदि राहा लानांगौ जायो नामा
0: गिबि गायनायाव एसे जों गोबोरखिखौ फेसावनानै लायो आरो लानानै बे खल्था बनायनायाव होग्रोना लायो बेलेग आं दा निजाय मावनानै मोननाय मथे आरो गुबुना मा रकम मावदोंमोन आं बेखौ नुवाखैमोन ओमफ्राय आं दा मावना मोननाय बायदिब्ला गोबोरखिखौ एसे माबानानै सुपार टुपार होनानै फबनानै दोननानै साननैसिम उनाव बुरखांफैनानै बेयाव गायना होयो आरो बिफां
1: बेसेबांसो बिफांनि सुपार गोबोरखि जेनेबा
0: खल्था मोनसेयाव मथामथि मुखसे मुखसे मुग दङ नालाय एसे बेफोरदो मिलायना होयो आरो बांद्रायोबा सेवलाङो नालाय बिफाङा
1: नांगौ जखानिखौ
0: होनाय जायो आरो
1: बे जावैनाय समनिफ्राय बेसेबां समनि उनाव बियो बिबार लायो आरो फिथाइ थायनो हमो
0: बेयो जोङो बिफांखौ गायो नालाय आगस्ट बा सेप्टेम्बराव आगस्ट सेप्टेम्बरनिफ्राय जानुवारि फेब्रुवारि फेब्रुवारिनिफ्राय बिबारा एसे फायग्रोगोन फिथाइनि महर फायगोन आरो थायनाय महर फायो फायनानै ओमफ्राय फेब्रुवारि मार्च बेफोरनिफ्राय गिबि फाननो मोनो
1: आत्मानिफ्राय फाननो मोननाय जायो दा बै समावहाय गायजेननायनिफ्राय जेनेबा बिबार बारनाय एबा थायनाय समसिमहाय बै बिफांफोरनि थाखाय नोंथांमोना मा मा राहा लायो
0: गोदो